चाची साहे एक ओंकार सतनाम घर ठाकुर निर्भो निर्वैर कामुरत आजिनी से बंगुर प्रसाद जप आद सच जुगाद सच हैवि सच नानक हो सी भी सच सोचे सोच न होवे जे सोचे लखबर छुपे छुप न होवे जे लाय रहाल तार भुखिया भुख न उतरी जे बा न पुरिया बार ससिया न पाला खोए ठाक न चले नाल किव सचियार होए किव कुरे टूटे पाल हुकम रुजाए चलना नानक लिखिया नाल हुकमी होवे न कर हुकम न किया जाए हुकमी होवन जी हुकम ले वरियाए हुकमे उठमनी छुकम लेक दुख सुख पाया एक ना हुकमे बख्शी शेख हुकमे सरा बवाया हुकमे अंदर सबको बाहर हुकम ना खोए नानक हुकमे जे बुझे ताहो में कहे ना खोए गावे को तान होवे की से तान गावे को दाचा ने निशान गावे को गुण बरिया चार गावे को वरिय विकम विचार गावे को साच करे तन के गावे को जी ले फिर दे गावे को जापे जी से दूर गावे को वे के हदुर हदुर खत न खाती न आवे ठोट खत खत खाती खोट खोट खोट दे न दे न दे ठक पाए जुगा जुगांतर खाए खाए हुकमी हुकम चलाए रा नानक विक से वे पर बाओ सच साहेब सच नाय बाकी बाओ पर आखे मंगे दे दे दात करे दातार फिर के आगे रखिया जिति से दरबार मोह के बोलन बोले जित सुंदरे प्यार अमृत बेला सच नाओ वरियाई विचार कर्मी आवे कपर नदर मुक्त वार नानक वे जानिया सब आपे सचियार ठापिया न जाए कीत न होए आपे आप नरंजन सोए जिन से भी आतिन पाया मान नानक गाविये गुनी निदान गाविये सुनिया मन राकिया बाहो दुख पहार सुकार ले जाए गुरु मुख नादन गुरु मुख देरन गुरु मुख रे समाए गुरु ईश्वर गुरु गोरख वर्मा गुरु पर्वती माए जय हो जाना कहना ही कहना खात न जाए गुरु एक दे बुझाए सब न जिया खाए कदाता स्वामी विसर न जाए थिरित नाव जेठी स्वभाव विन बन के नाई खुरी जेठी सुर रूपाय वे कविन कर्म के मलेले माथ विच रोतन जवाहर मानक जय गुरु की सिख सुनी गुरु एक दे बुझाए सब न जिया खाए कदाता स्वामी विसर न जाए जय जुग चारे और जो और दसुनी होए नव खंड विचानिया नौ चले सब कोए चंगा ना और खाए क्या जस किरा चगले चेटी से न दर न आवाए न बात न पूछे के कीतन धर कीत कर दोसी दोस डरे नानक निर्गुण गुण करे गुण वंधिया गुण दे ते हकोए ना सुजी जे तिस्कुन कोए करे सुनिया सिर फिर सुरनाथ सुनिया डर टाला खा सुनिया दीप लो पटाओ सुनिया पोना सके खा नानक बग्र सरा बिगा सुनिया दुख पाप खा नास सुनिया ईश्वर वर्म इंद सुनिया मोक सला हनुमंत सुनिया जोग जुगत तन वेद सुनिया शासत समरत वेद नानक बग्र सरा बिगा सुनिया दुख पाप खा नास सुनिया सत्संतोकियान सुनिया अचत कृष्णान सुनिया पर पर पावे मान सुनिया लागे सहज श्रियान नानक भगता सरा विगा सुनिया दुख पाप खानास सुनिया सरा गुना केगा सुनिया शेख पीर पटशा सुनिया अंधे पावे राव सुनिया हर होवे असगा नानक भगता सरा विगा सुनिया दुख पाप खानास माने की गत कहे न जाए जे को कहे पछे पछताए खगद खलम न लिखन हर मने खबे करन विचार एसनान रंजन होए जे को मन जाने मन खोए मने सुरट होवे मन बुद मने सगा भगवान की सुद मने मोए छोट
tinakai mani chanke satana jai asanam ranjano jiko manjane mankoi mani marutakana pai mani patio paragata jai mani magana chale pant mani dharam sati sanban asanam ranjano jiko manjane mankoi mani pave muktuar mani pavari sadar mani tara tari guru sik mani nanak babe nabek asanam ranjan hoy jeko manjane mankoy punch butter van punche pave darge man punche sohe dara jan punche kagur ekadian jeko kah kare vichar karte ke karine na sumar dal daram dia kaputsan tokatap rakia jan sut jeko bujehove sachiar devle upar kete bar Dar ti horu pare horu horu tiste baru tale kavanjur ji jaronga kena sabanal kia varu kalam he ho lekalikal jane koe lekalikia keta hoy keta tan suale haru keti da chane kunkud keta fasau eko kavau tiste hoy lakdariau kudurat kavan kavichar pariena java ekavar Jo Tudababe, Sai Balikar, Tu Sara Salamata Nirunkar, Asanka Japa, Sanka Bao, Sanka Puja, Sanka Taptao, Sanka Guran, Tumukve Pada, Sanka Jogna Nurheodas, Asanka Bagut Kungian, Vichar, Sank Satya, Sanka Datar, Asanka Surumo, Baksar, Sanka Mang Levlaitar, Kudurata Kavanka, Vichar, Varina Java, Ekavar, Jo Tudababe, Sai Balikar, Tu Sara Salamata. Nirankar, Achanka Mora Kandagora, Sanka Chora Haramakora, Sanka Mora Kara Jajora, Sanka Lavad Hatia Kamaya, Achanka Papi Pap Kara Jaya, Sankuria Kare Parai, Achanka Male Chimalabakaya, Sanka Nindak Sukare Bar, Nanakanich Kahe Vichar, Varina Java Ekavar, Jotubabe, Sahibalikar, Tu Sara Salamata Nirankar, Achanka Nava, Sanka Tava, Gama Gama, Sanka Lo, Asanka hen siru barhoi akari nama kari sala, akari gyan gita gunaga, akari lakinabhavanaban akara siru sanjog vikan, jene lakaita sarunaya jipurumaya tiptipaya, cheta kita teta nao vinda vena hikotao, kudurata kavan kaha vichara varir, nadyo, Java ekavar, jyoturubhave sahi balikar, tu sara salamata nirankar, Pariahat peritande panedo te utorete ke multiplitica parohoe de sabun lea hodoe. Pariamat papa ke sang hodope na veke rung. Puni papi hakanae karakarakara na lakale jau. Ape bija pe hikau nana kukimi abo jau. Tirita tapti adatan jeko pave tilkaman. Sunia mani aman kitabao antaragatarat malnao. Sabagun tere menai koe vingun kite bagatnao. Suwascha atpani barmao satsohan saramanchao kavan sovela pakata kavan kavan tita kavan avar kavan seruti mao kavan jito akar velna paya pandati jehove lekvaran vakatna paya kadia jelakan lekvaran tetvarna jogi jane rut mauna koe jakarta saruti ko sajay ape jane soe kiv karoka kiv salai kio varuni kiv jana nanaka kan sav koa ke ikdu iksiana vadasaya vadinaya kita jaka hove nanaka jeko apo jane agegiana soe patala patala kagasa gasor kuru kabalta ke vape kehana kabat sahasa tarin kehin kateba atsalu iktat leka hoi talakia leke hoi vinas nanak Vada akie ape jane ap, salai salai ti surutna paya, nadia ave ved pave samun hajania, samun shasar tangara seti maldan, kiritu na hoveni jetis mano na visare, antena sifti kena an, antena karine dina an, antena vegan sunana an, antena jape kia manman, antena jape kita akar, antena jape parvar, antakaran kete belalai take antena paya jai, eho antena jane koe bahoteva,
Takaya bahut ho eva dasaya vucha tau che uparu che na ho eva ucha ho ve ko e tisu che ko jane so e che vera op chane o pap nanak na duri karmi dad mahote karam lakiana jai vara da ta tel na tamai ke te mange jora par ke te aganit nagi vichara ke te kap tu te ve kara ke te lele mukara pai ke te mura kai ka ke te adu put san mare vi da teri da tara banda kalasi bane hoi O rock and a sake koi, che ko kai ka kana pai, o jani jeti amo kai, a pe jani a pe de a ke se bi ke ke, just no bak che se pit sala nanuk panchai panchau, amalaguna mova pare mova pare mova bandar, amala be amole jai amola bai amola samai, amol dar amol di ban amol tu amol pare ban amol bak che shamol nishan, amol karam amol faraman amol amol akiana jai, ak ak rehele vilai. Ake ved pat puran, ake pare kare vakyan, ake barmi ake in, ake gopi te go in, ake ishar ake sid, ake kete kite bod, ake danav, ake dev, ake sirunamunjanse, kete ake akanapai, kete keke ut utujai, ete kete horukare ta akanasake keke, jevarabave te varahoi, nanaka jane satchasoi, jeko ake bo vigaru, talakia sirugavara gavara. So Dorkeha, so Gorkeha, Jet Bitter Sarab Somale, Vaje Nare, Neka Sanka, Kate Vavanahari, Kate Rog, Prisio Kayan, Kate Gavanahari, Gave Tudno Pano Pano, Visantoro Gave Raja Darum Duad, Gave Chirku Pat, Lakajane, Laklik Darum Vichare, Gave Shir Barama Devi, Sohan Sada Savare, Gave and Indrats and Abate, Devarutiado Nami. Gave sed samandi andaru gavin sad vichare, gavin jati sate suntoki gave vir karare, gavin pandi paranura ki shara juga juga veda nale, gave moni aman mohan surga mach viale, gavin ritanu pae teri atsatiritinale, gave jod mahabasura gave kani chare, gave kan mandavara banda karakara ki dare, se tu no gave jo tu rabavin rete teri bagat versale, or kete gavin se me chitna avin. Nanaki avichare, soy soy sara sacha sayav sacha sachi nai, habi hosi jaina jasi rachadu jenur chaye, rangi rangi bati karakaru jinsi maya jenu paye karakaru veke ki tapana jipta si variyaye, jo tisabhave soy karitsi hukam nakarina jaye, so panchao saha patisayav nanakurhin marajaye, Munda santok saram patajoli dian ki karibibut kinte kal kwari karia jugatanda paruti. Aye pati sagala jamati manjite jagaji. Ades tise ades. Aranil and Aranaha, Juga Juga Ekoves, Bugut Gyan Dia Bandar and Gatgat Paje Nara, Banata Tisab Jaki Ritzarabrusad, Sanjog Vijoy Dakar Chalave Leke Ave Baga, Days Tise Ades, Aranil and Aranaha, Juga Juga Ekoves, Ekamaya Jugat Via Tin Chale Paravan, Exensari Bandari Lai Divan, Jib Tisabave, Tibe Chalave, Jib Ove Puramano, Vekeo Nanadarna Ave Baga. Hote Everan, Ades to say Ades, Arneel and Arenaha, Juga Juga Echo Ves, Hatsin Loy, Loyman daughter, Joki Chapaya so Ekavar, Kara Kara Veke Sirujanar, Nanaka Sacheki Sachikar, Ades to say Ades. Aranil and Aranaha, Juga Juga Ekoves, Ekadrujibo Lakoe, Lakoe, Lakvis, Lak Lakira, Akie, Kanam Jagdish, Eturahe Parparia, Churia, Oeki, Sungala, Kachaki, Kita, Iris, Nanakanaturi Paya. Kuri kuri tis, akana jora chupena jora jora namanga dina jora jora na jivan marana jora jora na rajmal mansur jora na suruti gyan vichara jora na jugate jute sansar jisa jora karve kesoe nanak utam nichna koi rati ruti tati var pavan pane agani patal tisit jara ti taparaki dharmasal tisvichi jugat ke rang tin ke naman ekanan karami karami hoi vichara
Sacha Absacha Darbar Tete Sohan Punch Paravan Naduri Karam Pavanishan Kachpakaya Utapaya Nanakea Chape Chai Darum Khan Kayo Darum Gyan Khan Kako Karam Kete Pavan Padi Besantara Kete Khan Mahi Kete Barami Garat Karia Ruperan Kibes Kete Akaram Burmi Merkete Kete Duvades Kete Inshansur Kete Kete Mandodes Kete Sibudna Kete Kete Devi Ves Kete Dev Dhanamun Kete Kete Ratan Saman Kete Akani Kete Abani Kete Patnarind Kete Asurati Seva Kete Nanakantana An Gyan Khan Megyan Paruchan Tite Nad Bano Kuanan Saram Khan Ki Bani Group Tite Garit Kariya Babu Tanu Takya Gala Katiana Jai Jeko Kaye Pache Pachatai Tite Gariya Sarat Matman Bud Tite Gariya Sarat Sara Ki Sud Karam Khan Ki Bani Jor Tite Hor Nako Yor Tite Jod Mahabasur Tin Me Ramriya Barpur Tite Sito Sita Me Mamaya Taki Rupina Katana Jai Naui Marana Tage Jai Jin Ke Ramba Se Manamai Tite Bhagat Pise Ke Lo Kariya Nan Sacha Mansoi Sacha Khan Vise Nirankar Kar Kar Veke Nadar Nihal Tite Khan Mandovar Banji Ko Katita Antina An Tite Lo Lo Akar Jiv Jiv Akam Tive Tiv Kar Veke Vikse Kar Vichar Nanak Atana Karar Sar Jat Parohara Dirutsuni Are Hiramata Vedati Are Bokala Ganatap Tau Bandabau Amritita Kariya Shavasa Chitaksa Jinko Nadara Karam Tin Kar Nanak Nadari Nadara Naha Slow Pavan Guru Pani Pita Mata Dart Mahata Divasarat Doi Dai Daya Kele Sagala Jagata Shangyaya Varyaya Vache Dharam Hadur Karmi Apo Apani Kenari Kedur Jinni Namadiyaya Ge Masakataga Nanakate Mukhi Ujjale Keti Chuti Na Wahe Guruji Ka Khalsa Wahe Guruji Ki Fateh.